बोलो जी वाहे गुरु, बोलो जे सिखा नू सिखी दान, केस दान रहत दान, विवेक दान, वसाह दान, भरोसा दान, दाना सिर दान, नाम दान,